0: तुम कुफा भी।
1: रे फामियांस नुल्ला नुना, तिम्यासन दिक्यां साया, आर्मनां प्यासियां रतेरे कड़ेते तंबाउप, शिक्या दिमनुना निफितुंड्रान, आर्जन मनुना निफितुंड्रान सानिया तिम्यास, फातिम्यात्से शकुर, फामियासा, अम्फापंसुना, आर्मियासा न्यापंदिया निफितुंड्रान, मातेत्या मायनो निबात्यान, फरानिस नानगना, आर्निस नताकें Ranis voluane, colonel Michaela, Faruan Malakas Miaramenja, Arsa Tika Nuntenian Zan. Tisavakinandan Zan. Tisavakanis Lutian Zania. Fasan Mazava, Zan Tom Tataran Tifirenenti. Kademano Antsovan Skeritaret. Simais Tateranan, Fanvana, Sinfanavoisen Tom Tifirenenti. Tsmur Zan. Sart Zan. Kanef tsika sy tokony amboadidy amin'ny zavatra tokony tanterahantsika. Ary tsika dia manampy. Ary rehefa manampy dia tena manampy marina niteraka vokatsoa hoan'ny vahoaka ohatran'izao hitantsika izao.
0: Sotra tompoko lahy, sotra tompoko vavy.